0: जंग पर्यात छंद
1: अगादे अबादे आनंदी स्वरूपे नमो सर्वमाने समस्ति निदाने
0: नमस्तंग निर्धाते नमस्तंग परमाते नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग काले नमस्तंग अपाले नमो सर्व देशे नमो सर्व पेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो महामाये
1: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परमतान नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं नमो सर्व रंगे तर्पंगी अनंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे
0: कृपालं स्वरूपे को कर्मं पन्नासी सदा सर्वदा रिद्ध सिद्ध निवासी चरपट शांत वाय प्रसाद
1: अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे
0: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख कर्मंग
1: सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने
0: सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुक्ता सर्वंग जुक्ता
1: सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्वंग काले सर्वंग पाले
0: शांत वाय प्रसाद
1: आद रूप अनाद मूर्ता जोन पुरखे अपार
0: सर्वमान तिरमान देव पेव आदोदार
1: सर्व पालक सर्व कालक